जी हा समय शमन अली मीरा अली जी इन कलाम ते प्रोग्राम रोशन सुबुह जो वक्त पहुंचे पे पांजे पुजाणे ते हयाती रही ते इंशाल्लाह वहां सा मुलाकात जरूर थींदी तेसी ताईं पांजे मेज़बान नेमतुल्लाह जुणे जो खेडींदा इज्जत अल्लाह ने।